0: समारोह का एक महत्वपूर्ण क्षण आर्ट ऑफ लिविंग की 45वीं वर्षगांठ के उपलक्ष्य में आज 9 राष्ट्र सेवा परियोजनाएं राष्ट्र को समर्पित की जा रही हैं। आइए एक वीडियो के माध्यम से इन सभी परियोजनाओं को हम जाने।
1: ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ನ ಮುಂದಿನ 9 ರಾಷ್ಟ್ರ ಸೇವಾ ಯೋಜನೆಗಳ ಕುರಿತಾದ ಸಾಕ್ಷ್ಯಚಿತ್ರ ಇದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರದರ್ಶನಗೊಂಡಿತು.
2: ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ 45ವೇ ವರ್ಷ ಉಪಲಕ್ಷ್ಯ 9 ನೈ ಜನ ಕಲ್ಯಾಣಕಾರಿ ಪರಿಯೋಜನಾ ಶುಭಾರಂಭ ಕಿಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ. 11 ರಾಜ್ಯ ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರ ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ ದ್ವಾರ ರುಟಾರ್ಡ್ ಸ್ಮಾರ್ಟ್ ವಿಲೇಜ್ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾಪಿತ ಕಿ ಜಾಂಗೇ. ಈ ಪರಿಯೋಜನಾ ಇನ್ ಕ್ಷೇತ್ರ ಆಜೀವಿಕಾ ನೇತೃತ್ವ ಕ್ಷಮತಾ ಔರ್ ಮಾನಸಿಕ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸಶಕ್ತ ಕರೆಗಿ. ಮಿಷನ್ ಗ್ರೀನ್ ಅರ್ಥ ಅಂತರ್ಗತ ಅಬ್ ತಕ್ 19 ರಾಜ್ಯ 90 लाख से अधिक वृक्षारोपण किए जा चुके हैं. अब 50,000 युवाओं एवं महिलाओं को आधुनिक तकनीकी कौशलों के साथ साथ नेतृत्व प्रशिक्षण भी दिया जाएगा. श्री अभयम प्रकल्प जनजातीय समुदायों तक उद्देश्य है 450 जनजातीय ग्रामों का समग्र विकास. डिजिटल इंडिया और आत्मनिर्भर भारत अभियान के अंतर्गत डिजिटल सेवकों